पिता माता तरत महत दिवस रात दोहे दाई दाया खेले सगल जगत चंगियाईया बुरियाईया वाचे धर्म हदूर करमिया पोयापनी केले डके जिनी नाम ते आया गए मछकत का नानक ते।

सच्चे तेरे खंड सच्चे ब्रह्मांड सच्चे तेरे लो सच्चे आकार सच्चे तेरे करने सर्व विचार सच्चा तेरा अमर सच्चा दीवान सच्चा तेरा हुक्म सच्चा फरमान।